0: काय झालंय
1: ओ हो
0: आपण सुटमुट वॉकिंग टू हिम भरणार का रे बू
1: अकेली रात भर कर फिरती फिरती केवल तुम्हारी याद मधु